0: Kakak. Oh, kakak. Kakak. Oh, kakak.
1: Tula po. म त गीताको धुनमा थाहा नै पाएन छु ठुला.
0: अनि काफले बुझामा त बसेन छौ त ठुला?
2: म नबसेर अड्किने होइन.